0: Center 95.5. North South 95.6. 95.6. East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: NBC-च्या घड्याळात सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
4: 94.95.6, 98.2 मेगाहर्ट्झ RM3.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांना माझ्या सुप्रीम नमस्कार.
5: सकाळ बीट्स
4: सकाळ बीट्स
3: सोमवारची प्रसन्न पहाट आहे. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, जुलै महिन्याची 13 तारीख. RM3 रेडिओ मनोरंजनवरून तुमची प्रेमळ साथ देण्यासाठी या प्रभातवेळी आम्ही उपस्थित झालो आहोत. आजचा हा दिवस तुम्हा सर्वांसाठी अत्यंत शुभ असो ही मनोकामना. रसिक हो, प्रभातवेळी मनोभावे अंध आत्म्यात विलीन झाल्यावर जीवनाचे खरे रहस्य काय याचे ज्ञान श्रद्धाळू भक्तांना सतत होत असतं. तर याच भावनेला अनुसरून कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही या गौर गणेश भक्ती गाण्याने करीत आहोत. स्वप्नील बांदोडकर यांच्या गौरवासाठी.

बप्पा चुभ आशीर्वाद तुम्हार सर्वान लाभ हो अशी त्यांच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे। तेव्हा या गौर गणेश भक्ती गाण्यानंतर रसिकोहो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत स्वप्न जालिले ऋषिकेश राणदे यांच्या आवाजातलं लॉस्ट अँड फाउंड या मूवीमधून घेतलेले हे गाणं।

कुणासाठी कुणासाठी। महान संगीतकार शांख नील यांचे हे सुरबत गीत ऐकून ऐकल्यानंतर क्षमासावे, सादर करीत आहोत विजय भाते हर्षवर्धन वावरे यांच्या आवाजातलं जीवाचे राण प्रेमाचं दान।

सोमवारची प्रसन्न पहाट आहे संगीतप्रेमी श्रोत्यांनो जुलै महिन्याची 13 तारीख तुमची आमची प्रेमळ साथ आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तेव्हा या प्रभातवेळी आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन वळूया पुढच्या गीताकडे तर चला या क्षणी ऐकूया चंद्रशेखर सानेकरांची ही रचना तू माझी कल्पना तू माझी संवेदना प्रीतीच्या या गाण्यात प्रेमी आपल्या मनाच्या अंतहृदयातील आपुलकीची सद्भावना व्यक्त केलेली आहे प्रेमगीत ऐका आणि प्रेमभावनांचा आस्वाद घ्या

मेदी थे सादर करी दाहो तो फोटोकॉपी चित्रपटातून घेतलेले हे सुंदर प्रेम गीत निहार राजपाल व सुनील बांदोडकर या दोघांच्या सुमधुर आवाजात संगीत प्रेमी श्रोत्यांनो या मधुर गीताद्वारे ज्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्या भावनांवर इष्ट प्रभाव होत असतो तेव्हा प्रेम गीत ऐका आणि दिवसभर प्रसन्न राहण्याचं प्रयत्न करा.

श्रोती रसिक हो, या प्रभाते वेळी संगीताचा शुभ प्रभाव पडावा म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत मधुर व सुंदर गाणी पोचावी यासाठी या ना त्या प्रकारे प्रयत्न करतोच की तुम्ही आनंदी तर आम्ही पण आनंदी, हौस तुमची पूर्ण झाली की आम्हाला समाधान मिळालेचे समजा.

कर्तव्य ही या मधुर गाण्यानंतर चला ऐकूया या क्षणी वैशाली सामंत व सहगायकांच्या आवाजातलं लोकप्रिय रिमिक्स लावणी.

संगीत प्रेमी श्रोत्यानो पाहता पाहता सकाळ 20 कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही कोकण अनप्लग्ड या गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद तुम्ही घ्या. शुभांगी केदार व सहगायकांच्या आवाजात आणि ह्याच गाण्यासहितच सादर करण्यात आलेला आजचा आपला हा सकाळ 20 कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आजचा हा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.